हम मूड मुगद किशबू जह नाही, तू आपे देह बुझाई, जो तुद पहावै सोई करसी, अवर ना करना जाई।

एक समय सब जग तो वरतै विरला एक पछाणे शब्द मरै ता सब किछ सूझै अन दिन एको जाने जिसनो नदर करे सोई जन बूझै होर कह